0: च्या समृद्ध ज्ञानपरंपरेची भाषा आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, पुराण, आयुर्वेद, योग, दर्शन, गणित, व्याकरण, नाट्यशास्त्र अशा असंख्य विविध शाखांचा विपुल साहित्य साठा संस्कृतमध्ये उपलब्ध आहे. संस्कृत दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे संस्कृत भाषेविषयी जनजागृती निर्माण करणे, तिच्याबद्दलची गोडी वाढवणे आणि तिच्या समृद्ध साहित्य ज्ञानपरंपरेशी नव्या पिढीचा परिचय करून देणे होय. संस्कृत दिवस हा भारतात 1968 पासून श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमा ही भारतीय ज्ञानपरंपरेत अतिशय पवित्र मानली जाते. प्राचीन काळी या दिवशी वेदांचे अध्ययन आणि अध्यापन सुरू करण्याची परंपरा होती. त्यामुळे ज्ञानाची, विशेषत वेदविद्येची परंपरा पुढे नेणाऱ्या संस्कृत भाषेला समर्पित दिवस म्हणून श्रावण पौर्णिमेची निवड करण्यात आली. या दिवशी नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. त्यामुळे या दिवसाचा एक सुंदर संदेश असा आहे की जसा नारळ समुद्राला अर्पण करून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते, त्याचप्रमाणे संस्कृत दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या ज्ञानपरंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करून ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला पाहिजे. हा दिवस फक्त संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्रत्येक भारतीयासाठी आहे, जो बौद्धिक दृष्टीने आपल्या परंपरेचा वारसा वैज्ञानिक दृष्टी असलेल्या नवीन पिढीकडे सोपवू इच्छितो आणि म्हणून जागतिक संस्कृत दिवस हा साजरा केला जातो.
1: अगदी सुंदर माहिती तुम्ही दिलीत मॅडम. पण आता मॅडम, गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही हा विषय शिकवत आहात, तर संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे कसे काय वळलात?
0: ह्याचं सगळं क्रेडिट मी माझ्या आईला देईल. माझ्या आईचे संस्कार हे इथं अतिशय महत्वाचे आहेत. माझी आई स्वतः संस्कृत पंडिता होती आणि तिने लहानपणापासून संस्कृतची गोडी आम्हा सर्व भावंडांना लावली. आम्ही दिवसभर आपल्या शाळेत जाऊन संध्याकाळी आम्ही संस्कृत पाठशाळेमध्ये भगवद्गीता आणि तत्सम श्लोकांचे अभ्यासाचे धडे घेतले. त्यानंतर तेव्हा परिषदेकडून विविध स्पर्धा घेतल्या जायच्या गीता पठणाच्या, आणि तेव्हा मी, माझा भाऊ, बहीण, आम्ही सगळेजण त्यामध्ये भाग घ्यायचो आणि पारितोषिकही मिळवायचो. अगदी दुसऱ्या वर्गात असताना सुद्धा मी राजा आणि उंदीर ही गोष्ट संस्कृतमध्ये सांगितली आणि पारितोषिकही मिळवलं. आणि तेव्हापासून मला संस्कृत साहित्याची आणि संस्कृतची विशेष गोडी लागली. आणि मग शाळेत असताना मग संस्कृत हा विषय घेतला आणि तोच विषय मी पुढे ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तो शिकले. आणि मग इंग्रजी साहित्य आणि संस्कृत साहित्य हे दोन्ही विषय मी माझ्या अभ्यासासाठी निवडले आणि त्यामध्येच मी माझं करिअर करण्याचं ठरवलं. आणि नंतर मग मी 2000 सालापासून हैदराबादमध्ये आले आणि मग तेव्हापासून मी इथे अध्यापनाचे काम कॉलेजमध्ये करत आहे.
1: बर, आता संस्कृत भाषेला आपण देववाणी किंवा भाषेची जननी असंही म्हटलं जातं, तर या भाषेचं आजच्या काळात किती महत्व आहे?
0: संस्कृत भाषेला देववाणी म्हणतात याचं मुख्य कारण वेद आहेत. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ वेद हे अपौरुषेय आहेत. विश्वाच्या निर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास वैदिक परंपरेने जतन करून ठेवला आहे. असं म्हणतात की सुरुवातीला विश्वाच्या पोकळीमध्ये ओम ह्या अक्षराचा ध्वनी निनादला आणि मग त्यानंतर ब्रह्माच्या तोंडून मौखिक रूपाने हे वेदांचे ज्ञान प्रजापती, धन्वंतरी, गंधर्व, मातृका, विश्वकर्मा इत्यादी सर्वांना प्राप्त झाले. आणि मग ती गुरु शिष्य परंपरा पिढी दर पिढी पुढे जात राहिली आणि त्यामुळे मग ह्या भाषेला आपण देववाणी, सुरभारती किंवा गिरवाणवाणी अशी नावे दिली आहेत. अनेक भारतीय भाषांच्या शब्दसंपदेवर संस्कृतचा फार मोठा प्रभाव आहे. तिला इंडो आर्यन भाषा असंही म्हटलं जातं. भारतीय भाषांमध्ये मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी याच सोबत तमिळ सोडून इतर दाक्षिणात्य भाषा यांच्यावरही संस्कृत भाषेचा अतिशय पगडा आहे. आणि त्यामुळे या भाषेतले कित्येक शब्द त्या भाषेमध्ये जसेच्या तसे वापरलेले आहेत आणि म्हणून याला सर्व भाषांची जननी असं म्हटलं जातं. अर्थात भाषाशास्त्रीय दृष्ट्या थोडी काळजी घेणं आवश्यक आहे, कारण की सर्वजण या मताशी सहमत होतीलच असे नाही. आणि आजच्या काळात म्हणाल तर संस्कृतचं अतिशय महत्व आहे, कारण ती केवळ प्राचीन ग्रंथांची भाषा नाही तर भारतीय ज्ञानपरंपरेचा एक महत्वाचा स्रोत आहे. अर्थशास्त्र, नाट्यशास्त्र, आयुर्वेद किंवा भारतीय तत्वज्ञान, भाषा विज्ञान, योग, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये असलेले संस्कृतचे ज्ञान आजही अतिशय उपयुक्त आहे. उपनिषदातील कथा किंवा त्यातील संदेश आजच्या काळातही लागू पडतात आणि त्यामुळे ते त्यांना नित्य असं म्हटलं जातं. नित्य म्हणजे परमनंट. आणि म्हणूनच आजकालच्या आधुनिक युगामध्ये कम्प्युटेशनल संस्कृत आणि लिंग्विस्टिक म्हणजे भाषा विज्ञान यांच्यामुळे आपल्या मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित इत्यादींना सुरक्षित ठेवलं जात आहे. आता एआयचा वापर सुद्धा या क्षेत्रात केला जात आहे, त्यामुळे आजच्या काळात सुद्धा संस्कृत भाषेचे तितकेच महत्व आहे.
1: बरोबर आहे मॅडम. आता या संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य काय आहे आणि तिचा उगम कुठून झाला आणि कधी झाला याबद्दल सांगाल.
0: संस्कृत भाषेचं महत्वाचं

0: वैशिष्ट्य म्हणजे तिची व्याकरणबद्ध, शास्त्रशुद्ध आणि अत्यंत समृद्ध रचना. पाणिनीचा अष्टाध्यायी हा जो ग्रंथ आहे तो जगातील अत्यंत प्रभावी व्याकरण ग्रंथांपैकी एक मानला जातो.
1: बरं,
0: अष्टाध्यायी ग्रंथातील संस्कृत व्याकरणातील जे सूत्र आहेत याला विश्वातील पहिले मानवनिर्मित फॉर्मल कोडिंग सिस्टीम किंवा अल्गोरिदम असं मानलं जातं. आणि संस्कृतचा उगम म्हणाल तर अतिशय प्राचीन वेदकाळापासून झालेला आहे. म्हणजे असं म्हणतात की 3,500 वर्षांपासून या भाषेचं अस्तित्व आपणास आढळतं. इंडो आर्यन म्हणून ही भाषा भारतीय उपखंडात खूप प्रसिद्ध आहे. काही संशोधकांच्या मते ISV 3 म्हणजे सम्राट अशोकांच्या काळात ब्राह्मी लिपींमध्ये वेदांवर भाष्य किंवा त्यातील ऋचा लिहिल्या गेल्या आणि नंतर मग पाणिनीच्या अष्टाध्यायीनुसार देवनागरी लिपीमध्ये ही भाषा समृद्ध झाली. तिचं शास्त्रीय स्वरूप विकसित झालं आणि मग ती भाषा सगळ्यांना अतिशय परिचित झाली असं म्हणलं तर हरकत नाही.
1: आता मॅडम, अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये भाषा विषय असतात, जसं की इंग्रजी आहे, उर्दू आहे, कन्नड आहे, संस्कृत आहे. विद्यार्थ्यांना यामधून एक विकल्प निवडावा लागतो. बरेच जण संस्कृत भाषा अवघड आहे म्हणून तो विकल्प निवडला नाही जात. तर अशा वेळी तुम्ही कसं मार्गदर्शन करता, काही उपक्रम राबवता का?
0: मी सर्वप्रथम हेच सांगेन की संस्कृत अवघड नाही, ती शिकवण्याची पद्धत योग्य असली पाहिजे.
1: बर,
0: व्याकरणाचे नियम, कडक पाठांतर यात आधी न पडता छोटे छोटे श्लोक शिकणं, सोपी सोपी संभाषण शिकणं किंवा नित्यनेमाने म्हणावायची स्तोत्र ही जर घराघरातून आपल्या मुलांना आपण शिकवली तर संस्कृतची भीती अजिबात वाटणार नाही. आणि कॉलेजमध्ये म्हणाल तर आता उलट मुलांमध्ये त्याच्या बाबत अतिशय जागरूकता निर्माण झाली आहे आणि मुलं संस्कृत विषयाकडे वळत आहेत. तर मी त्यांना मग कॉलेजमध्ये छोटे छोटे उपक्रम देते, जसे की संस्कृत मधील गाणी म्हणा. श्लोक पठण सर्वच करतात परंतु संस्कृतमध्ये अनेक गाणी उपलब्ध आहेत. छोट्या संवादांचे सादरीकरण करा, नाट्य प्रयोग किंवा प्रश्नमंजुषा, आणि मग हळूहळू विभक्ती प्रत्यय, धातू, संधी, समास हे व्याकरणातील पाठ शिकवले जातात. या छोट्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भाषेची आवड निर्माण होते. आणि जेव्हा आधी आपण त्यांना सुरुवातीला सांगतो की तुम्हाला याच्यावर असं असं एक छोटासा प्रकल्प घ्यायचा आहे, त्यावेळी त्यांना भीती वाटते, तोंडातनं भीतीयुक्त चित्कार पण निघतात. पण जेव्हा खरंच हळूहळू ही प्रक्रिया सुरू होते तेव्हा त्यांचा प्रवास आणि त्यांना खूपच सुखद आठवणी देऊन जातो. त्यामुळे हे अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या मुलांची भीती दूर करतात.
1: बरोबर आहे. आताच तुम्ही म्हणालात की तुम्ही अगदी छोटे छोटे उपक्रम राबवता आणि त्यामुळे मुलांची भीती जाते. तर आता ही भाषा सोप्या पद्धतीने शिकायची असेल तर कुठून सुरुवात करावी?
0: भाषा शिकताना प्रथम व्याकरणाच्या महासागरात उडी मारण्याची अजिबात गरज नाही. सुरुवात दैनंदिन शब्द आणि वाक्यापासून करावी, जसं नमस्ते, सुप्रभात, आणि मग छोटी छोटी वाक्य, त्वम कुत्र गच्छसी म्हणजे तू कुठे जात आहेस, मग अहम महाविद्यालयम गच्छामी मला महाविद्यालयात जायचं आहे, भवान कथम असती म्हणजे की तुम्ही कसे आहात, मग उत्तर देणारा म्हणतो की अहम कुशली अस्मी. मग आता काही दिवसांनी सगळ्यांना समजतं की भवान हा शब्द जो आहे तो आदरार्थी आहे, मोठ्यांना वापरायचा, तर त्वम हा शब्द जो आहे तो समवयस्क किंवा आपल्यापेक्षा लहान व्यक्तींना वापरायचा. आणि मग त्याप्रमाणे बरोबर भाषेमध्ये आणि संवादामध्ये बदल घडवून येतात. आता रोजच्या शब्दात म्हणायचं तर समजा आपण विचारतो कोणाला चहा कॉफी घेणार का, मग तेव्हा आपण भवान कशायम चायम अथवा काफी सेवितम इच्छती, मग तेव्हा असं म्हणू शकतो की आम अहम चायम सेवितम इच्छामी म्हणजे मी चहा घेऊ शकेल किंवा मला घ्यायला आवडेल. मग बोलता बोलताला आपल्याला कळतं की मोठ्यांना विचारायचं असेल तर भवान आणि भवती म्हणावं, म्हणजे स्त्रियांना भवती म्हणावं, पुरुषांना भवान म्हणावं. आणि मग अशा प्रकारे आपण हळूहळू संस्कृत व्याकरण शिकू लागतो. मग आता आपण जर विचारायचं असलं की थोडा मोबाईल हा आजकाल सगळ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे, तर आपण असं म्हणू शकतो की मम दूरभाष कुत्र असती म्हणजे माझा मोबाईल कुठे ठेवलाय, तर मग आपण त्याला उत्तर देऊ शकतो की आवेश केंद्रे असती म्हणजे चार्जिंग पॉईंट साठी ठेवलेला आहे, चार्जिंगला ठेवलेला आहे. तर ही अतिशय छोटी छोटी वाक्य जी आहेत ही गमतीशीर आहेत आणि मुलांना खूप आवडणारी पण आहेत. तर मग यानंतर मग हळूहळू आपण नाम, सर्वनाम, धातू, विभक्ती, काळ इत्यादी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. म्हणजे भाषा नियमातून नाही तर वापरातून शिकता येते हे माझं दृढ मत आहे. आणि जेवढा जास्त वापर कराल तेवढी लवकर भाषेची मैत्री होईल असं माझं मत आहे.
1: म्हणजे थोडक्यात म्हणता येईल की सहज वापरातनं ती बोलता पण येते आणि शिकता पण येते. श्रोते हो, आज आपण जागतिक संस्कृत दिनाच्या निमित्तानं संस्कृत भाषेचं महत्व या विषयावर संवाद साधत आहोत मंजिरी तळेकर यांच्याशी. आता वळूयात पुढच्या प्रश्नाकडे. मंजिरी तळेकर मॅडम, आता संस्कृत भाषा शिकल्यामुळं व्यक्तिमत्व विकासाला काही मदत होते का? असं म्हणलं जातं की संस्कृत भाषेच्या उच्चारानं आपल्या वाणीतील दोष दूर होतात, याबद्दल सांगा.
0: संस्कृतमुळे व्यक्तिमत्व विकासाला निश्चितच हातभार लागतो. संस्कृतचे प्रचंड शब्दभांडार व्यक्तीला एक आगळाच आत्मविश्वास देऊन जातो. बोलण्यामध्ये

0: विविधता येते. या भाषेचं मूळ स्वरूप जसं होतं तसंच आजही आहे. प्रदेश निहाय त्यात बदल केले जात नाहीत. त्यामुळे शब्दोच्चार, स्वर, मात्रा आणि उच्चारस्थान यांना विशेष महत्व आहे. एकाग्रता, स्मरणशक्ती, भाषिक शिस्त आणि आत्मविश्वास हे नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देतात. आणि वाणीदोषाबद्दल म्हणाल तर ही भाषा इतक्या अचूकतेने व्याकरणात बांधली गेलीये की वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कंठ, दंत, ओष्ठ्य, तालव्य, अनुनासिक, मूर्धन्य या सर्वांचा उपयोग संस्कृत शब्दांचे उच्चार करताना होतो. म्हणजे टंग ट्विस्टर जे आपण आधुनिक भाषेमध्ये म्हणतो तर ते संस्कृत भाषेमध्ये आधीच आहे. आणि त्यामुळे यातून सकारात्मक कंपनांची निर्मिती होते ज्यामुळे वाणी शुद्ध होण्यास मदत होते. परंतु वैद्यकीय दृष्ट्या तर असं आपण निश्चित सांगू शकत नाही की या भाषेमुळे वाणी शुद्ध होते. परंतु जर तुम्ही प्राचीन काळात सुद्धा बघितलं तर वेदातील ऋचा, मंत्र यामुळे जी कंपन निर्माण होतात आणि त्यामुळे जी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे श्वास, लय आणि स्वर यावर निश्चितच ही भाषा फायदेशीर आहे आणि उपयुक्त आहे असं म्हटलं तर हरकत नाही.
1: मॅडम, आता संस्कृत भाषेचा आपल्या रोजच्या व्यवहारात उपयोग होतो का आणि तो कोणत्या क्षेत्रात होत असतो? थोडक्यात मला असं विचारायचं की त्याच्याने आपल्याला रोजगार निर्मिती किंवा अर्थार्जनाची संधी उपलब्ध होते का?
0: नक्कीच. संस्कृतचा उपयोग केवळ पूजा किंवा श्लोकांपुरता मर्यादित नाही तर शिक्षण क्षेत्र, संशोधन, योग, आयुर्वेद, तत्वज्ञान, पर्यटन, अनुवाद, प्रकाशन यासोबतच संस्कृत पत्रकारिता, डिजिटल कंटेंट, एआय टूल्स, कम्प्युटेशनल संस्कृत आणि भारतीय ज्ञान परंपरा म्हणजेच की इंडियन नॉलेज सिस्टीम IKS जी सध्या खूप जोरदार प्रगती करत आहे या सर्व क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. ई कंटेंटमुळे ही भाषा केवळ गुण मिळवण्यासाठी शिकायची भाषा न राहता ज्ञान आणि कौशल्याशी जोडता येणारी भाषा आहे. मुख्य म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला प्रभावी वक्ता होण्याची किंवा कार्यक्रमाचे संचालन करायचे असेल आणि त्याची इच्छा असेल त्यामध्ये जर करिअर करायचं असेल तर संस्कृत भाषेचा अभ्यास आणि त्यातील आकर्षक लक्षवेधी शब्द ज्याला आपण कॅची वर्ड्स म्हणतो हे त्या व्यक्तीचे यशाचे गमक ठरू शकतात. आणि शैक्षणिक क्षेत्रात म्हणाल तर नेहमीच संस्कृत अध्यापकांची किंवा प्राध्यापकांची जोरदार मागणी असते. आता आपल्या शहरापुरतच जर बोलायचं झालं तर आज इथेही कित्येक महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक हवे आहेत आणि त्यामुळे तरुणांनी निश्चितच या क्षेत्राकडे वळावे आणि एआय टूलच्या माध्यमातून आणि मॅन्युस्क्रिप्टच्या माध्यमातून म्हणजे त्याचं रक्षण करावं आणि त्यासाठी विज्ञान शाखेचे सुद्धा विद्यार्थी आपल्याला इथे उपयोगी पडू शकतात. त्यामुळे संस्कृत भाषा जर शिकली तर रोजगार आणि अर्थार्जनांच्या भरपूर संधी आहेत. फक्त ते आपण समजून घेतल्या पाहिजे.
1: आता संस्कृत भाषेची प्रत्येकामध्ये आवड निर्माण करण्यासाठी किंवा त्या भाषेचं संवर्धन करण्यासाठी काय केलं पाहिजे?
0: संस्कृतचं संवर्धन करायचं असेल तर तिचे जीवनाशी नाते जोडले पाहिजे. शाळा महाविद्यालयामध्ये संस्कृत संभाषण वर्ग घ्यावे, श्लोक पठण, संस्कृत दिन साजरा केला पाहिजे. संस्कृत साहित्य खूप समृद्ध आहे, ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. कालिदास, भारवी, भर्तृहरी ही सगळी जी नावं आहेत ती आपल्यामध्ये जसं आपण पाश्चात्य विद्वानांचा गौरव करतो त्याप्रमाणेच या लोकांचा सुद्धा प्रसार आणि प्रचार आपल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये झाला पाहिजे. त्याची सगळी ओळख विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. त्यासाठी संस्कृत क्लब्स, डिजिटल संस्कृत असे उपक्रम वेगवेगळे राबवले पाहिजेत जेणेकरून संस्कृतला फक्त प्राचीन भाषा म्हणून न दाखवता आजच्या पिढीशी संवाद साधणारी भाषा म्हणून सादर केले पाहिजे. भगवद्गीतेतले श्लोक मॅनेजमेंट क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांना खूप मान पण आहे तर तो बोध आपण सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. या बाबींकडे जर लक्ष दिले तर संस्कृत भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल असं मला वाटतं.
1: थोडासा वेगळा प्रश्न आता तुम्हाला विचारते मॅडम. आता इतक्या वर्षापासून तुम्ही ही भाषा शिकवत आहात तर तुम्हाला आवडणारा एखादा ग्रंथ किंवा श्लोक याबद्दल सांगाल?
0: हो, तसं पाहिलं तर मला संस्कृत नाटकं खूप आवडतात आणि त्यातील बरेचसे लेखक माझे आवडते पण आहे. परंतु एक भास म्हणून नाटककार आहे संस्कृत साहित्यामध्ये, त्याची 13 नाटकं भास नाटक चक्रम म्हणून प्रसिद्ध आहे. तर हे पुस्तक मला खूप आवडतं कारण की भास हा असा लेखक आहे ज्याने मानवीय आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तिरेखा नाटकातली रेखाटली आहे. आणि त्याच्यात त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की कुणीही 100% हा गुणी किंवा 100% अवगुणी, प्रत्येकांमध्ये गुण आणि दोषांचं प्रमाण कमी जास्त असतं. आणि त्यामुळे मला हा नाटककार खूप आवडतो कारण की तो इसवीसनाच्या पूर्व पहिल्या शतकात होऊन गेला परंतु त्याचे संदेश जे आहेत ते अजूनही अतिशय उपयुक्त आहेत आणि ती नाटकं सुद्धा आपण अजूनही स्टेजवर ती आपण सादर करू शकतो एवढी ताकद त्या नाटकांमध्ये आहे. आणि त्यामुळे भास हा माझा अतिशय आवडता नाटककार आहे आणि 13 नाटकांचं पुस्तक सत्यांचं भासनाटक चक्रम हे माझं अतिशय आवडतं. हे माझा संशोधनाचा विषय पण हाच आहे.

0: आणि श्लोक म्हणाल तर मला एक श्लोक खूप आवडतो, ज्यामुळे आपण काय म्हणतो की जमिनीवर आपले पाय राहतात. हा श्लोक जर सर्वांनी लक्षात ठेवला, जर तुम्हाला प्रसिद्धी मिळाली किंवा एखादा तुम्ही मोठ्या पदावर असाल, तर त्याचा गर्व वगैरे अजिबात होणार नाही. तर त्यासाठी मी हा श्लोक सांगते. यौवनम जीवनम वित्तम छाया लक्ष्मीश्च स्वामिता चंचलानी षडेतानी ज्ञात्वा धर्मरतो भवेत. आपल्या जीवनामध्ये तारुण्य आहे, त्यानंतर आपलं स्वतःचं जीवन आहे, पैसा येतो, वडीलधाऱ्यांचं आपल्यावर सावली असते आणि पद साकारतो म्हणजे कुठला अधिकार आपल्याला मिळतो, ज्या अधिकारावर आपण कार्यरत असतो, हे सगळ्या गोष्टी चंचल आहेत, क्षणभंगूर आहेत आणि त्यामुळे या सहा गोष्टींचा आपण गर्व नाही केला पाहिजे. पण त्यापेक्षा आपण जर आपले पाय जमिनीवर ठेवून पुढे चालत राहिलो आणि आपले सर्व कर्म व्यवस्थितपणे पार केले, तर नक्कीच आपल्याला जी मनशांती मिळते ते यश आयुष्यात सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळे जीवनाचं सार सांगणारा हा श्लोक आहे की कशाचाही गर्व करू नका, सगळं काही क्षणभंगूर आहे. फक्त तुम्ही जे काही स्वतः मिळवता, चांगले कर्म करता आणि तुम्ही जे काही तुमची रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे आपले जे काही कार्यभार आहे आयुष्यातला, तो जर तुम्ही स्वतः शांत मार्गाने साध्य केलं, नेहमीसाठी राहणार ते आपलं यश असेल. तर म्हणून हा श्लोक माझ्यासाठी खूप उपयुक्त आणि सर्वांसाठीच उपयुक्त आहे असं माझं मत आहे.
1: खरंय. आता मंजिरी तळेकर मॅडम, जाता जाता येणाऱ्या जागतिक संस्कृत दिनाच्या निमित्तानं संस्कृत भाषा सगळ्यांनी नक्की शिकावी यासाठी काय मार्गदर्शन कराल?
0: मी श्रोत्यांना एवढंच सांगेन की संस्कृत शिकण्यासाठी संस्कृतचे विद्यार्थीच असणं आवश्यक नाहीये. यासाठी वयाची कुठलीही अट नाही. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर तुम्ही ही भाषा शिकू शकता. तर संस्कृत शिकण्याची इच्छा असली पाहिजे आणि संस्कृत भाषा ही आपल्या ज्ञान परंपरेशी जोडणारा एक सुंदर सेतू आहे. तिच्यातील साहित्य, तत्वज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनमूल्य आजही उपयुक्त आणि प्रेरणा देणारी आहेत. त्यामुळे प्रत्येकाने संस्कृत शिकावं आणि मुलांना शिकवावं आणि आपणही शिकावं. आणि मी एवढंच असे म्हणेन की संस्कृतम पठतु, संस्कृतम वदतु, संस्कृतम जीवतु, संस्कृती ही संस्कृतात राजते. म्हणजे आपली संस्कृती जी आहे ती संस्कृत मध्येच वसलेली आहे. त्यामुळे सर्वांनी संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करावा. सर्वेभ्य संस्कृत दिनस्य शुभाशय. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.
1: श्रोते हो, आजच्या संवादातून संस्कृत भाषेचा गौरवशाली इतिहास, भाषेचं वैभव आणि संस्कृत दिनाचं महत्व जाणून घेतलं. मंजिरी तळेकर मॅडम, आपण आपला महत्वाचा वेळ काढून आलात आणि संस्कृत दिनाचं महत्व याबद्दल आमच्या श्रोत्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी मी आकाशवाणी आणि श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार मॅडम.
0: तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद जे तुम्ही आज मला इथे बोलवलं आणि मला ही संधी दिली, त्याबद्दल मी आकाशवाणी हैदराबाद केंद्राचे मनापासून धन्यवाद मानते.
1: श्रोते हो, आताच आपण जागतिक संस्कृत दिनाच्या निमित्तानं संस्कृत दिनाचं महत्व या विषयावर प्राध्यापिका मंजिरी तळेकर यांची सीमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात ही नाट्यपद.